नारद ध्रुव प्रहलाद सुदामा पुब भगत हर के जो गण अम्बरीक जय देव तलोचन नामा अवर कबीर पढ़ंग तिनको अवतार भयो कल पिंतर जस जगतर पर सायो श्री गुरु रामदास जयो जय जग मैं तय हर परम पद पायो मनसा कर सिमरंत तुझे नर काम क्रोध मिट्यो जो तनंग बाचा कर सिमरंत तुझे तिन बाचा कर सिमरंत तुझे तिन दुख दरित्र मिट्यो जो खणंग कर्म कर तो दर्श